होतो तीखायको होतो अरोको होतो दुखितो होतो परमेंत महाराज स परम रचिनी तिथि किचं तिथि कमं तिथि लपोचयोनिचं परमेंत महाराज वरस परम रचिनी यासः